झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता झग झाली ता